0: ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे कने सब विचार सच्चा तेरा मन सच्चा दीवान सच्चा तेरा ओम सच्चा प्रमाण सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे गुणा क्रोध सच्चे सतान सच्चे ससुर सच्चे तेरे सिर सच्चे साला सच्चे त्रिपुत्र सच्चे पातशाह नानक सच सच जो मन जमे सो गज निगज महला पहला
1: वड्डी उडै जा वड्डा नाम वड्डी उडै जा सच्चे हो वड्डी उडै जा निचल थाओ वड्डी उडै जाने अलाओ
2: ਸਚੇ ਕੀ ਹੈ ਸਚੇ ਕਾ ਵਿਸ਼ਵਾਸ ਇੱਕ ਨਾਮ ਤੋਂ ਸਮਾਇ ਲਿਆ ਇੱਕ ਨਾਮ ਮਾਣੇ ਕਰ